आता स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे तर साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अनिल गावडे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, दिवसाची प्रसन्न सुरुवात करूयात. रेडिओ नगर सोबत तुम्ही ठेवून केलंय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. 24 ऑगस्ट 2024 आजची तारीख आणि वार आहे सोमवार. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आरजेनं तुमच्या सर्व नगरकरांचं सर्व श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. 7 वाजून गेलेले आहेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि आता महत्वाच्या सुविचाराकडे, संस्कृत सुविचाराकडे आपण वळूयात आणि या सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. जगन मातर मातस्तव चरण सेवान रचिता नवा दत्तम देवी द्रविणमपी भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहमयी निरुपम यत् प्रकृषे कुपुत्रो जायेत क्वचिदपी कुमाता न भवती. इथे जगाच्या मातेबद्दल, आईबद्दल वर्णन केलंय. हे जगाची माता, माझी आई, मी तुझी चरण सेवा केली नाही आणि तुला संपत्ती अर्पण केली नाही. मी तुला काही अर्पण केलेलं नाही आहे जगन माते, आई, आणि तरीसुद्धा तू माझ्यावर अतुलनीय प्रेम करते. बघा, आई आपल्या मुलावर खूप मनापासून, आपल्या पुत्रावर, आपल्या बाळावर, आपल्या पाल्यावर फार प्रेम करत असते. आणि मग तो दुष्ट मुलगा असो किंवा चांगला मुलगा असो, दुष्ट आई कधी होते का? जर मुलगा त्रास देणारा असेल, खूप दुष्ट वागणारा असेल, पण आई कधीच अशी असू शकत नाही. या श्लोकामध्ये आईच्या निस्वार्थ प्रेमाचं आणि वात्सल्याचं वर्णन केलं आहे. भले आपण आपल्या आईच्या सेवेसाठी काही जरी दिलं नाही, तरीसुद्धा ती नेहमीच देत असते आणि आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करत असते. आपल्या भावंडांवर, आपल्या सगळ्या पाल्यावर ती नक्कीच मनापासून प्रेम करते. आणि आईचं ममत्व याचं वर्णन या संस्कृत श्लोकामध्ये केलं. या दिवसाला आपण सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
3: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आरजे तुमच्या सोबत। श्रोते हो, नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आणि महत्वाच्या काही आपण घडामोडी तर जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं। ऐसे असो राजकारण, सांगता न ते असाधारण, सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे। आता राजकारण हा शब्द इथे वारंवार येतो आहे आणि राजकारणाबद्दल, राजकारणाच्या प्रकाराबद्दल इथे लिहिलं आहे। राजकारण हे अशा प्रकारचं असतं की त्याचं वर्णन करणं हे खूप अवघड आहे, हे या श्लोकामध्ये निरूपणामध्ये सांगितलं। आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये एकाग्रते होऊ शकतं तोच राजकारण जाणू शकतो। इथे एक खूप स्वभावगुण वैशिष्ट्य सांगितलेलं आहे या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये, आणि राजकारणासंबंधी असणारं हे निरूपण श्लोक होतं। पुढे वळूयात आपण या निरूपणाकडे। एकत्र हा रेडिओ निघे 90.4 FM आवाज तुम्ही।
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. सार्थ दासबोधातील निरूपणाकडे वळूयात. वृक्ष रुढास उचलावे युद्ध करत्यास ढकलून द्यावे कार बाराचे सांगावे अंग कैसे. आता बघा एखादा भीतीग्रस्त असेल ज्याला प्रचंड भीती वाटत असेल आणि त्याला धीर देणं फार महत्वाचं असतं. यामध्ये त्या युद्धकर्त्याला ढकलून द्यायचं का तर नाही. कारभाराचं निश्चित असं स्वरूप इथे सांगता येत नाही असं वर्णन केलंय. कारण जेव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशी माणसं असतात त्यांना सहानुभूतीनं धीर देऊन कार्याला उद्युक्त करावं लागतं, त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं, तर तेव्हा शुरास जास्त चेविण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते. कार बारावे सांगे अंग कैसे इथे वेगवेगळ्या अंगांनी वर्णन जे आहे ते केलेलं आहे. आणि सार्थ दासबोधातील पुढच्या निरूपणाकडे आपण
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरसेवन तरंग या कार्यक्रमात. सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहेच आणि त्याचबरोबर पुढच्या निरूपणाकडे होऊयात. पाहता तरी सापडे ना कीर्ती करू तरी राहे ना आले वैभव अभिळासी ना काही केल्या. एखादा व्यक्ती मुत्सद्दी असतो, त्याला शोधू जावं तर तो सापडतही नाही, पण कीर्ती वाढेल असं काम केल्याशिवाय सुद्धा तो व्यक्ती राहत नाही असं वर्णन इथे केलेलं आहे. बरं, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. लौकिक वैभवाचा स्वार्थ जो आहे तो सुद्धा या व्यक्तीच्या अंगी आपल्याला आढळत नाही, हा गुण आढळत नाही असं या सार्थ दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि अगदी थोड्याच वेळात मी पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सौ सविता सुनील शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि या दिवसाला सुरुवात झालेली आहे. वीकेंडला नंतर आपण आठवड्याला सुरुवात केलेली आहे. आठवड्याचा पहिला वार सोमवार आहे आणि वीकेंड नंतरचा हा जो सोमवार असतो तो कधी कधी नको नकोसा वाटत असतो, पण दिवसाला तर सुरुवात करणं अगदी भाग आहे. त्यामुळे आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात, खूप चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीनं सुरुवात करूयात. झाड आपण पाहतो, वृक्ष आपण पाहतो, अगदी छोटी छोटी रोपंही पाहतो, ती बहरण्यासाठी मोठी होण्यासाठी आपण त्याच्या मुळांना पाणी घालतो. आणि आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल जर वर्णन करायचं झालं किंवा हे रिलेट करायचं झालं ना, तर व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपल्या अंतर्मनाला सूचना देणं, वारंवार काही गोष्टी सांगणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? फक्त बुद्धीला किंवा बाह्य मनाला सांगून होत नाही, तर त्यातून कृतीसुद्धा अपेक्षित असते, महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्या अंतर्मनाला जेव्हा आपण आवाज देऊ, अंतर्मनाला काही गोष्टींची आपण सांगड घालू, त्याला ती गोष्ट सांगू आणि त्या सूचना देऊ, तेव्हाच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होते. आणि किती सुंदर वर्णन इथे झाडाचं, वृक्षाचं, रोपाचं दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, थोड्याच वेळात पुन्हा भेटूया दिनविशेष घेऊन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण एकदा स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे 24 ऑगस्ट 2026 आणि आजचा दिनविशेष याकडे आपण वळूयात. कोलकाता शहराची स्थापना 1690 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरतला 1608 दाखल. थॉमस अल्वा एडिसनला चलचित्र कॅमेराचं 1891 पेटंट घेतलं. एडिथ सॅमसन हा संयुक्त राष्ट्रामध्ये जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी. ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार 1936 करण्यात आला. रशियाचे लुना 11 हे मानवीरहित यान चांद्र मोहिमेवर 1966. विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांना जिब्राल्टरची समुद्रधुनी पोहून पार करण्यात 1966 यश मिळालं. युक्रेन सोव्हिएत युनियन पासून 1991 स्वतंत्र. तर मायक्रोसॉफ्टनं विंडोज 95 ही संगणक प्रणाली 1995 प्रकाशित केली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. निजरस अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज आहे सोमवार 24 ऑगस्ट. आजची तारीख आहे आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. दिनविशेषकडे वळूयात. जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस 1919 सुरू. उरुग्वे हे ब्राझीलपासून स्वतंत्र 1825. दोस्त राष्ट्रांनी पॅरिस हे दुसरं महायुद्ध स्वतंत्र केलं. इटलीमध्ये रोममध्ये 17व्या ऑलिम्पिक स्पर्धांना 1960 सुरुवात. एअरबस A320 पहिलं उड्डाण 1991 केलं. दक्षिण कन्नडा जिल्ह्याचं विभाजन. उडप्पी हा स्वतंत्र जिल्हा 1997. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारनं 1998 बंदी लावली. सरोदवादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश पुरस्कारचा तानसेन पुरस्कार 2011 जाहीर. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चित देवधर. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: कारा पण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात दिनविशेषकडे वळूया. आज आहे क्रांतिकारक शिवराम हरिराजगुरु यांचे 1908 मध्ये जन्म. मार्टिन बेकर एरी कंपनीचे सहसंस्थापक व्हॅलेंटाईन बेकर 1888 मध्ये जन्म. स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर 1888 मध्ये जन्म. निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिवस. केसरी वृत्तपत्राचे संपादक आणि कायदे मंडळाचे सभासद न. चिकेडकर यांचा 1872 मध्ये जन्म. मार्टिन बेकर एरी कंपनीचे सहसंस्थापक व्हॅलेंटाईन बेकर यांचा 1888 मध्ये जन्म. किराणा घराण्याचे गायक पंडित बसवराज राजगुरू 1917 मध्ये जन्म. तर भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजल्या देवी यांचा आज जन्मदिवस. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मोडेल तू माथ तंगड ओरी जरा तिथच थांब थांब थांब जवळ नको येऊ तुझे बाबा बघता तुला मी लांब लांब लांब.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आज आहे 24 ऑगस्ट 2026 आजची तारीख, आणि आजच्या दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. बर्मी देशाचे राजा अलंगपाया यांचा 1714 जन्म. बेल्जियम जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार अल्बर्ट क्लॉड यांचा 1899 जन्म. स्विस आर्किटेक्टरनं हॅलन स्टेडियममध्ये रचनाकार ब्रुनो जिओकामटी यांचा 1907 जन्म. कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष 1924 अहमदियू आहिदो यांचा जन्म. फिनलँड देशाचे 12वे राष्ट्राध्यक्ष, फिनिश कर्णधार आणि राजकारणी सावलिनी निस्तो 1948 जन्म. ब्राझिलियन लेखक पाउलो कोएलो यांचे 1947 जन्म. WWE यासह संस्थापक विन्स मॅकहेन यांचे 1945 जन्म. व्यासंगी साहित्य समीक्षक रावसाहेब जाधव यांचे 1932 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अनु तुमच्यासोबत नगरचंद्रंग. या कार्यक्रमात 24 ऑगस्टच्या दिनविशेष आणि नोंदीकडे वळूयात. क्रिकेट महर्षी पहिल्या श्रेणीचे क्रिकेट खेळाडू दीप देवधर 1993 मृत्यू. कैसर शिपयाई आणि कैसर अल्युमिनियमचे संस्थापक हेनरी कैसर यांचे 1967 मृत्यू. रामकृष्ण गोपाळ भांडारकर समाजसुधारक आणि संस्कृत पंडित 1925 मृत्यू. चिनी भाषेतील कवी लेखक पत्रकार 2008 निधन. कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचं 2000 निधन. फारो बेटा देशाचे 6वे पंतप्रधान राजकारणी पाऊली एलिप्सन यांचं 2012 निधन. ब्राझील देशाचे 14वे राष्ट्रपती वकील आणि राजकारणी गेटिलियो वर्गास यांचे 1954 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रानू सोबत
1: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत. नगरसेंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी नाशिक अक्कलकोट म्हणजे पूर्वीचा सुरत चेन्नई सहापदरी ग्रीनफील्ड महामार्गाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय. 2023 पासून वेगवेगळ्या कारणांमुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता, पण आता भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिन्याभरामध्ये जिल्ह्यामधल्या 2 टप्प्यातील 138 कोटी रुपयांच्या मोबदल्याचं थेट बँक खात्यामध्ये वाटप सुरू झालंय. 2027 मार्चमध्ये या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होणार असून जूनपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होती. येणाऱ्या वर्षामध्ये जिल्ह्यात भूसंपादन कोटी 1,000 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अहिल्यनगर राहुरी राहता संगमनेर या तालुक्यात, तर दुसऱ्या टप्प्यात जामखेड आणि आष्टी बीडमध्ये 35% भूसंपादनाचं काम पूर्ण झालं. या महामार्गासाठी केंद्र सरकारनं 19 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली होती आणि हा मार्ग नाशिक अहिल्यानगर बीड आणि सोलापूर जिल्ह्यातून थेट दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे. मूळ नियोजनानुसार 2023 मध्ये हा प्रकल्प भारतमाला योजनेतून साकारला जाणार होता, मात्र योजनेला मुदतवाढ न मिळाल्यानं सुरत चेन्नईऐवजी नाशिक अक्कलकोट करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
2: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात स्वागत. ऐतिहासिक भुईकोट किल्ला आपल्या सगळ्या नगरकरांना माहिती आहे आणि याचा काया पालट करण्यासाठी आता केंद्र सरकारनं स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत 25 कोटीच्या पर्यटन विकास प्रकल्पाला प्रशासकीय विलंबाचा मोठा फटका बसलाय. केंद्र सरकारनं संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपली असून लष्कराची अंतिम परवानगी उशिरा मिळाल्यामुळे आता या संपूर्ण प्रकल्पाचा कोट्यवधींचा खर्च महाराष्ट्र सरकारला स्वतःच्या खिशातून करावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं 17 मार्च 2025 या प्रकल्पाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली होती. पहिल्या हप्त्यामध्ये 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र मंजुरी पत्रात 2 कडक अटी घातल्या होत्या. नियम 23 अंतर्गत प्रकल्पांतर्गत सर्व विकास कामं पूर्ण करणं, निधीचा वापर करणं आणि प्रकल्प अनाधिकृत करणं यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत होती आणि या मुदतीनंतर सर्व खर्च राज्य सरकारला स्वतःच्या निधीतून करावा लागेल असा उल्लेख करण्यात आला होता. आता या करारासाठी पाठपुरावा केला जाईल आणि याची सुरुवात होईल असं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सांगितलंय. या प्रत्यक्ष कामासाठी सामंजस्य करार आणि कमिटी रचना केली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सारा पण ऐकताय स्नेहल आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे. महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली जी चांदगुडे आत्महत्येची घटना होती, कौटुंबिक वादामुळे हा बळी जो आहे तो ठरला आणि शुक्रवारी अंत्यसंस्कार जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते. खरं तर त्या मुलाचा मृतदेह जो आहे तो नातेवाईकांनी मूळ गावी धनगर पिंपळगाव इथे करण्याचा निर्णय घेतला, तर आई आणि वडील यांचे मृतदेह संगीता ज्या मृत आहेत त्यांच्या वडिलांनी घेतला. माहेरच्यांनी दोघांवर मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि जे काही सध्या सोशल मीडियावर आपण पाहतो आहोत की व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर हे ऑगस्टमधले काही व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या सध्या दिसत आहेत. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुणाल नामांकित क्लासमध्ये नीट UG परीक्षेची तयारी करत होता आणि काही दिवसापासून मोबाईलच्या थकलेल्या हप्त्यावरून वडिलांशी मतभेद झाले होते, त्यामुळे कुणालनं हा टोकाचा निर्णय घेतला. केवळ हे मोबाईल कारण निश्चित नाही आहे तर अनेक कारणांची पार्श्वभूमी असण्याची शक्यता यातून वर्तवली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलत आहोत. श्रोते हो, गेल्या काही दिवसांपासून ज्या काही बातम्या आपल्या समोर येत आहेत, ज्या काही घडामोडी आपल्या समोर येत आहेत, त्यामुळे खरंच आपलं मन सुन्न होत आहे. आणि मन सुन्न करणाऱ्या या घटना आपल्या राज्यामध्ये सध्या घडताना दिसत आहेत. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी काही घटना घडली, ती घटना होत नाही तर मुंबईमध्ये गणपती आगमनाच्या वेळी खूप मोठी दुर्घटना घडली. 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले. अशा घटना ऐकल्यानंतर मन सुन्न होतं हे नक्की आहे, पण त्याचबरोबर काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूयात. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा न्यायच लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. नगरसांतरंग या कार्यक्रमात आपण बोलतोय, आणि आता आपल्या अहिल्यानगरच्या उद्योग विश्वाला बूस्टर मिळणार आहे. 13,000 कोटींची विक्रमी गुंतवणूक आपल्या नगरसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून जिल्हा गुंतवणूकदार परिषदेमध्ये 83 उद्योगांनी तब्बल 13,173 कोटी 71 लाख रुपयाच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. या गुंतवणुकीमुळे सुपा, MIDC, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा या औद्योगिक क्षेत्रामध्ये नवी क्रांती होणार आहे. तब्बल 11,948 नवीन रोजगारांच्या संधी यामुळे निर्माण होऊ शकतील. अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री अर्थात राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडली. परिषदेला 207 उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर गुंतवणुकीतून 4 पटींहून अधिक वाढ जी आहे ती होणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक 4 पटीनं अधिक वाढली. 83 उद्योगांनी हा करार केल्यामुळे केवळ भांडवली गुंतवणूक वाढणार नाहीये तर हजारो रोजगारांच्या संधी इथे उपलब्ध होणार आहे. यंदा 10,673.71 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक आपल्या नगर जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकासामध्ये झाली, त्यामुळे खूप मोठी मजल यंदा आपल्या इथे उद्योग विश्वाला बघायला मिळते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळणार आहोत.

0: आपल्या बहिणीसाठी मोबाईलवरून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये परभणीमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 4 जणांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. केंद्र निरीक्षकांच्या तपासणीमध्ये हे प्रकरण समोर आलं होतं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार, आपण एकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. मुंबईमधील प्रसिद्ध शरीर सौष्ठव ज्युनियर रॉनी कोलमन यांचं दुःखद निधन झालंय. शरीर सौष्ठवपटू सागर माळी जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे. ही दुःखद बातमी नुकतीच समोर आली. मुंबईचा ज्युनियर रॉनी कोलमन असं त्यांना ओळखलं जात होतं. प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू ते होते ज्यांचं वय सागर माळी आणि वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराशी ते लढा देत होते आणि त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे क्रीडा जगतामध्ये आणि विशेषत मुंबईच्या शरीर सौष्ठव क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. मुंबई श्री ते मिस्टर वर्ल्ड परत कसा हा त्यांचा दैदिप्यमान प्रवास थांबला आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, स्नेहा लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना, तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो मनापासून स्वागत. आणि महत्वाच्या काही अपडेट्स ज्या आहेत त्या आपण जाणून घेत आहोतच. आणि 15 वर्षाच्या भारतीय बुद्धिबळपटूनं विश्व नंबर 1 कार्लसनला नुकताच हरवलंय. 15 वर्षाचा भारतीय बुद्धिबळपटू वंदन अलंकार सवाई असं त्याचं नाव आहे. आणि ऑनलाईन बिल्ड्स गेममध्ये विश्व नंबर 1 मॅग्नस कार्लसनला त्यांनी पराभूत केलाय. दिल्लीच्या वंदननं कार्लसनच्या एका चुकीचा फायदा घेतलाय आणि 50 चालीनंतर त्याला हार मानण्यासाठी भाग पाडलाय. त्याच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला वंदन या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संकोच करत होता आणि त्याचबरोबर त्याने ही स्पर्धा खेळली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ली आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोत. काल जी घटना दुर्दैवी घडली आहे ती खरंच अपघाती आणि दुर्दैवी होती. मुंबईमध्ये भुलेश्वर मधल्या 27 फूट उंच बप्पाची मूर्ती कोसळली आणि 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाचे वेदना सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेतच, आणि मुंबईमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास भुलेश्वरच्या राजाची 27 फूट उंच भव्य मूर्ती आगमनादरम्यान क्रेनवरून अचानक खाली कोसळली आणि या अपघातात 2 जण ठार झाले असून 5 जण जखमी झालेत. जखमीमध्ये 2 लहान मुलींचाही समावेश आहे. भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते संकेत नेवसे वैतहतीस आणि पदाधिकारी ब्रजेश हेमंत जोशी वैतीस यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या बंगलेल्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलंय आणि सध्या पोलिसांकडून याची चौकशी आणि तपास सुरू आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे अर्शन तुमच्या सोबत. निगरचं अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि आठवड्याला सुरुवात झालेली आहे वीकेंड नंतर, आणि आज आहे वार सोमवार, अर्थात 24 ऑगस्ट 2024 आजची तारीख आहे, आणि आज श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार आपण आज साजरा करतोय. श्रावणाचा हा महिना खरंच खूप आल्हाददायक आहे, नाही का? आणि वेगवेगळे सण, व्रत, वैकल्य यांचा हा असा सुंदर अर्थपूर्ण महिना. त्याचबरोबर श्रावणी सोमवार आज आहे. अनेक महिला, अनेक स्त्रिया श्रावणामध्ये व्रत वैकल्य पाळतात, उपवास करतात. आज अनेक जणांना उपवास असेल आणि श्रावणी सोमवारी आपल्या नगर शहरामध्ये जेवढी कुठली महादेवाची मंदिर आहेत, शिव मंदिर आहेत, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळते. आणि काही ठराविक मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. मग अगदी सगळ्यात जुनं आपल्या नगर शहरामधलं अमृतेश्वर मंदिर असेल नवीपेठ परिसरामधलं, त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिर असेल जे सिद्धिबाग या ठिकाणी आहे, त्याचबरोबर माळीवाड्यामधलं कपिलेश्वर देवस्थान असेल, त्याचबरोबर तुम्ही भिंगार शहराकडे जर गेलात तर शुक्लेश्वर देवस्थान हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन असं मंदिर आहे. आणि आज अनेक वेगवेगळ्या देवस्थानामध्ये, मंदिरांमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. श्रावणी सोमवारच्या खूप शुभेच्छा देते आहे. आठवड्याला आपण सुरुवात केलेली आहे, फायनली सोमवारचा दिवस वीकेंड नंतर आलेला आहे. सो येस, कामाला लागा असं मी नक्कीच म्हणेन. आणि त्याचबरोबर खूप पॉझिटिव्ह एनर्जीनं या दिवसाला सुरुवात करा. अगदी थोड्याच वेळामध्ये आरशी ऋतू तुम्हाला भेटायला येते, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, शुभ सोमवार। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या। हा आपला शो सुरू झालाय आणि मंडळी फायनली आपला हा सोमवार सुद्धा आलेला आहे। वीकेंड तुम्ही मस्तपैकी आनंदात घालवलेलाच असेल, बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यामध्येच तुम्ही तयारी वगैरे सुद्धा करत असालच। आणि मंडळी आज आहे श्रावण सोमवार, तर मंडळी आपला उपवास वगैरे ते असणारच आहे। तर मंडळी आपल्या या आठवड्याची सुरुवात आज आपण एकदम खास करूयात, एकदम आपण छान हॅप्पी मूडने आणि सकारात्मक विचारानं करूयात। मंडळी विचार करा, आपण अनेकदा एखाद्याच्या एका चुकीवरून किंवा त्याच्या वागण्यावरून लगेच

एखाद्याच्या वागण्याचं मूल्यमापन करणं आणि त्या व्यक्तीबद्दल लगेच तसंच अंतिम मत बनवून टाकणं या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्या एका चुकीवरून आपली ओळख ठरवू नये, तसंच थोडासा आपण सुद्धा संयम ठेवला पाहिजेत आणि कोणाबद्दल सुद्धा लगेच जजमेंटल होण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारला पाहिजे की याची मला पूर्ण माहिती आहे का, किंवा हे मला लगेच असं जज कोणाबद्दल केलं पाहिजे का. तर असं मंडळी हे आपण विचार करणं गरजेचं आहे. बस या विचारानं आपण आपल्या या सोमवारच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. आणि मंडळी तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कोणाला जज करणं फार सोपं असतं, पण त्याची परिस्थिती समजून घेणं, आपण त्या व्यक्तीच्या जागी असल्यावरती आपल्यावरती ती परिस्थिती ओढावली तर आपण काय करू, हा विचार सुद्धा ठेवणं गरजेचं आहे मंडळी. तर मंडळी अशाच पॉझिटिव्ह थॉटसह भेटूयात आपण थोड्याच वेळामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरची ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सखीनो. अनेकदा असं होतं ना की आपण एखाद्या मस्त ट्रीपवरून परत येतो, मोबाईलमध्ये शेकडो फोटो असतात पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी एक रिकामेपणा जाणवतो, कारण बाहेरचा प्रवास तर पूर्ण होतो पण आपल्या अंतर्मनाचा प्रवास मात्र अपूर्णच राहतो. मंडळी आनंद हा फक्त मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात नसून त्या प्रवासातल्या अनुभवांमध्ये असतो बरं का, जो आपण आपल्या आतमध्ये साठवून आणतो, जसं जपानच्या कुमादो कोगो. आता या तीर्थमार्गावरती सांगितलं जातं की सावकाश चालणं, निसर्गामध्ये राहणं आणि आत्मचिंतन करणं हाच खरा प्रवास आहे. आणि त्यामुळे मंडळी पुढच्या वेळी बॅग पॅक करून निघण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न नक्की विचारा की मी हा जो प्रवास आहे तो का करतीये किंवा का करतोय. हा एक छोटासा प्रश्न तुमच्या प्रवासाला एक सुंदर दिशा देईल. मंडळी आपण काय करतो की प्रवासामध्ये जाताना हेडफोन घालणं, त्यामध्ये गाणे ऐकलं आणि गाणे ऐकत ऐकत जाणं, किंवा आपण काय करतो की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथे पोहोचेपर्यंत एखादी सिरियल पाहणं, वेब सिरीज पाहणं किंवा मूवी बघणं, या गोष्टी आपण करत असतो. त्यामुळं मंडळी ह्या अंतर्मनामध्ये कुठेतरी अपूर्णता जाणवते, कारण प्रवास जो असतो ना तो तिथे पोहोचण्यापर्यंतचा नसतो, तो प्रवास एक निसर्ग पाहण्याचा असतो, विविध माणसं पाहण्याचा असतो की ते कसे जगतात. अनेक वेळा आपण समजा आता मी नाटक क्षेत्रातली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की अनेक वेळा असं होतं की जेव्हा आपण निरीक्षण करत करत जातो ना आपण, तेव्हा एखादं कॅरेक्टर असं मिळतं ना की आपण ते पुढे जाऊन ते आपण उठवू शकतो, पुन्हा आपण ते एक आपल्यामध्ये सुद्धा आणू शकतो ते कॅरेक्टर. तर एक असं एक माझा अनुभव आहे. त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा आपण ज्या ठिकाणी जातात किंवा कोणत्याही प्रवासाला जाताना तुम्ही थोडासा मोबाईल असेल, कॅमेरा असेल, थोडा साईडला ठेवा आणि आपले जे डोळे दिलेत ना मंडळी, तेच आपले एक आयुष्यभराचे कॅमेरे आहेत. त्या ज्या क्लिप्स असतात किंवा आपण जे पाहतो त्या ज्या छबी असतात ना, त्या आजपर्यंत कायम आपल्या मनामध्ये आठवणी साठवून ठेवत असतात. त्यामुळे मंडळी तुम्ही हा प्रवास एन्जॉय करत राहा आणि पुढच्या वेळी जाताना मात्र प्रवासाला निघण्याआधी फक्त मी का चाललोय किंवा का चालले याचा उद्देश मनामध्ये ठेवून जा. तर मंडळी अशाच गोष्टींसाठी भेटूया थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अभिनेता एजाज अली, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: बुरकती घरात पोळी अन बाहेर
1: नाही बेस आहे की अशा गावात तमाशा बरा इश्काचा जरा पिचकरे भरा उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग मखमली पडद्याच्या आत पुलवेची रात चांदणी.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घरातले किंवा आजूबाजूचे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच आपलं छत्र असतं, आपली ताकद असते, पण दुर्दैवानं कधी कधी त्यांच्याच मानवी हक्कांचं उल्लंघन होतं. भेदभाव, गैरवर्तन किंवा त्यांच्या शोषणाला त्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी तुम्ही शांत बसू नका बरं का. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं यासाठी एक खास टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1443. हा नंबर लगेच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. ज्येष्ठ नागरिकांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधामध्ये या नंबरवरती कॉल करून तक्रार नोंदवता येते. इतकंच नाही मंडळी, तर ऑनलाईन तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा सुद्धा सहज पाहता येतो. आपल्या आजोबा आजींना आणि ज्येष्ठांना सन्मानाचं आयुष्य देणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी मंडळी. हा नंबर गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

काही वाळा तुला घाल दिल, आगी तुन ताऊन सुला खुनी, तीट लावण्या काजळ देईल, रयतही अंधाराचे घेऊन।

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

0: बॅक मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. आणि मंडळी, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर, अशा सोप्या रोजच्या बोलीभाषेतून जीवनाचं अगाध तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या लाडक्या कवयित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे. कोणतीही शाळा न शिकता केवळ आपल्या अनुभवातून त्यांनी रचलेल्या ओवी ओवींमधून मराठी साहित्याला एक अनमोल असा ठेवा मिळाला. संसारातील कष्ट असोत किंवा माणसाचा स्वभाव असो, बहिणाबाईंनी ते अगदी सहज शब्दांमध्ये टिपलं. त्या म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आयुष्यातील सुखदुःखाचा आणि संघर्षाचा एवढा सुंदर आणि सोपा अर्थ फक्त आणि फक्त बहिणाबाई सांगू शकतात. निसर्गाशी आणि मातीशी एकरूप होऊन कविता रचणाऱ्या या थोर कवयित्रीला आज आपला मनापासून प्रणाम आहे. कारण आपण लहानपणी मंडळी आपल्या मराठीच्या पुस्तकांमध्ये बहिणाबाई चौधरींच्या कविता या हमखास असायच्या आणि त्यांनी आपल्याला घडवलंय, त्यांनी आपल्याला या मातीशी ओळख निर्माण करून दिलेली आहे. आणि आपलं मन त्यावेळेस कोवळं मन असायचं, पण तरी सुद्धा अगदी सोप्या शब्दांमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी इतक्या सुंदर अर्थपूर्ण कविता आपल्याला दिल्या आहेत ना, त्यामुळे आपलं बालपण फार आणि फार सुंदर गेले मंडळी. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसह आपण ऐकत आहोत रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. कुठेही जाऊ नका मंडळी, ऐकत राहा आणि हसत राहा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आलेली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं खास ज्येष्ठांसाठी जीवन ऍप नावाचं एक अप्रतिम असं ऍप सुरू केलंय. मंडळी, या एकाच ऍपमध्ये सरकारी योजनांची माहिती, जवळचे वृद्धाश्रम आणि आपत्कालीन मदतीची सोय उपलब्ध आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे यामध्ये मंडळी 24 तास उपलब्ध असलेलं इमर्जन्सी बटन दिलेलं आहे, जे अचानक आलेल्या अडचणीच्या वेळी क्षणामध्ये मदत जी आहे ती मिळवून देईल. ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन ऍपची रचना एकदम सोपी गेली आहे. मोठे अक्षरांचे बटन्स, त्यामुळे चष्म्याशिवाय सुद्धा हे ऍप अगदी सहज वापरता येणार आहे. प्ले स्टोअरवरून हे जीवन ऍप आजच डाउनलोड करा किंवा तुमच्या घरातील आजोबा आजींच्या फोनमध्ये डाउनलोड करून द्या. मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, निवृत्तीनंतर घरामध्ये एकटेपणा जाणवतोय किंवा नोकरी सांभाळताना बाळाची काळजी वाटते का? मग ही एक भारी आयडिया तुमच्यासाठी बरं का। आजकाल शहरांमध्ये मायक्रो पाळणा घर म्हणजेच होम बेस्ड डे केअरचा ट्रेंड वाढतोय। आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांकडे भरपूर वेळ, संयम आणि अफाट असा अनुभव असतो। नोकरदार पालकांसाठी विश्वासू वृद्धांपेक्षा उत्तम डे केअर दुसरं कोणीच असू शकत नाही। त्यामुळे ज्येष्ठांनी स्वतःच्या घरामध्येच फक्त 2 ते 4 मुलांपासून सुरुवात केली तर लहान मुलांच्या सहवासाने त्यांचा एकटेपणा तर दूर होईलच, शिवाय एक मस्त कमाईचा पर्याय आणि मानसिक आनंद सुद्धा मिळेल। फक्त मुलांच्या सुरक्षेचे नियम आणि फर्स्ट एडचं थोडंसं प्रशिक्षण घेतलं की काम सोपं होतं। तर त्यामुळे मंडळी, ही एकदम कमाल आयडिया, ही कल्पना तुमच्या घरातल्या किंवा गल्लीतल्या ज्येष्ठांसोबत तुम्ही नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दक्षिण मुंबईतील भुलेश्वरमध्ये भुलेश्वरचा राजाच्या आगमनादरम्यान 22 फुटी भव्य मूर्ती कोसळून घडलेली दुर्दैवी दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातामध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचसोबत अजून एक जे व्यक्ती होते तर त्यांचा मृत्यू झाला, तर काही जण यामध्ये जखमी झाले. ही घटना आपल्या सर्वांच्याच मनाला चटका लावणारी आहे. बाप्पाच्या उत्सवामध्ये उत्साह जरूर असावा, पण सुरक्षेचा विचार सर्वात आधी व्हायला हवाय. श्रोते हो, बाप्पाचा उत्सव हा श्रद्धेचा आहे, मूर्तीच्या उंचीचा किंवा स्पर्धेचा नाहीये. बाप्पाची मूर्ती 2 फुटांची असो किंवा 22 फुटांची असो, त्याची कृपा आणि आशीर्वाद सर्वांवरती समानच राहतात. मोठ्या मूर्तींच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या भावना किती मोठ्या आहेत किंवा किती पवित्र आहेत हे जास्त महत्वाचं आहे. आज आपण सर्वांनी भुलेश्वरच्या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना मनापासून श्रद्धांजली तर वाहूयाच, आणि यंदाचा गणेशोत्सव संयम, सुरक्षा आणि खऱ्या श्रद्धेनं साजरा करण्याचा संकल्प करूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज.

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिल का हाल सुन दिल वाला.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शोमध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, श्रावणामध्ये उपवास तर आपण सगळेच करत असतो, पण उपवासाचं नाव काढलं की तळलेले साबुदाणे वडे, चिप्स आणि तुपाचे शिरे डोळ्यांसमोर येतात ना, मग वजन वाढण्याची चिंता तर असतेच. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक मस्त चविष्ट आणि लो फॅट उपवास स्पेशल रेसिपी, वरीच्या तांदळाचे अप्पे. आता मंडळी, हे अप्पे बनवायला फार सोपे आहेत बरं का. भगर आणि थोडासा साबुदाणा, अगदी थोडासा बरं का, तो साबुदाणा भिजवून त्यामध्ये हिरवी मिरची, त्याचसोबत शेंगदाण्यांचा कूट आणि दही घालून छानपैकी वाटून घ्या. अप्पे पात्रामध्ये अगदी 2 थेंब तेल किंवा तूप लावून हे छान अप्पे जे आहेत हे मस्तपैकी खरपूस भाजून घ्या. सोबत दह्याची चटणी घ्या. तळलेल्या पदार्थांपेक्षा हे अप्पे पचायला हलके, कमी कॅलरीजचे आणि पोट भरणारे. त्यामुळे मंडळी, ही रेसिपी आज नक्की ट्राय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्यासोबत गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. पुन्हा एकदा तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्याकडं आजही घराघरामध्ये तो विषय निघाला की शांतता पसरते किंवा विषय बदलला जातो, बरोबर की नाही? पण खरं सांगू का, मुला मुलींना योग्य वयामध्ये अचूक सेक्स एज्युकेशन देणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये मुलांपर्यंत माहिती पोहोचणारच आहे, पण ती माहिती अर्धवट, चुकीची किंवा चुकीच्या माध्यमांमधून मिळण्यापेक्षा पालक आणि शिक्षकांनी ती योग्य शास्त्रीय पद्धतीनं देणं कधीही उत्तम आहे. योग्य लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक माहिती नाहीये, तर गुड टच, बॅड टचची ओळख, स्वतःच्या शरीराचा आणि समोरच्याच्या संमतीचा आदर करणं आणि सुरक्षितता शिकवणं, यामुळं मुलं स्वतःचं संरक्षण करायला शिकतात आणि त्यांच्यामध्ये एक भारी असा दृष्टिकोन सुद्धा तयार होतो. मंडळी, गुड टच असेल, बॅड टच असेल, फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांबाबतीत सुद्धा हे महत्वाचंच आहे. मुलांना सुद्धा एक गुड टच आणि बॅड टच शिकवणं गरजेचं आहे. तर मंडळी, याच गोष्टींसाठी संवाद वाढवायला पाहिजे, संकोच बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपल्या मुलांचं सुरक्षित असं मार्गदर्शक आपण स्वतः बनायला पाहिजे. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप सारे अपडेट्स जाणून घेतले आहेत आणि आता थोड्याच वेळात म्हणजे 1 PM आर्ज वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला. आपण तर भेटणारच आहोत उद्या ठीक 11 AM आपल्या नेहमीच्या टाईममध्येच आणि अगदी खूप छान छान गोष्टी आणि खूप साऱ्या अपडेट्स असतील आणि डेली ज्या रुटीनवाल्या गोष्टी असतील, आपल्या महिलांसाठीच्या ज्या खास गोष्टी असतील त्या आपण उद्या ऐकणार आहोत, उद्या भरपूर साऱ्या चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खूप खास आहे, कारण आज वाढदिवस आहे। आपल्या स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून प्रेमाचं, आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या काही हितचिंतकांच्या आज वाढदिवस आहेत। पूजा ओस्तवाल, नेहल प्रशांत गडा, रेणुका कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे। मॅडम, स्नेहालयाच्या प्रत्येक कामात, प्रत्येक उपक्रमात आणि प्रत्येक चांगल्या कार्यात तुम्ही नेहमी मनापासून सहकार्य करत आला आहात। तुमची ही साथ आमच्यासाठी फक्त सहकार्य नाही तर आपुलकीची आणि प्रेमाची एक सुंदर भावना आहे। गरज असो, एखादा उपक्रम असो किंवा स्नेहालयाच्या मुलांसाठी काही चांगलं करण्याची संधी असो, तुम्ही नेहमीच आपलेपणाने पुढे येता। म्हणूनच तुमचं आज स्नेहालयाचं नातं हे केवळ संस्थेशी जोडलेलं नातं नसून एक सुंदर माणुसकीचं नातं आहे। आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यशाची अशीच बरसात होत राहो। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत राहो आणि स्नेहालयासोबतचं तुमचं हे प्रेमाचं नातं असंच वर्षानुवर्ष अधिक घट्ट होत राहो, हीच मनापासून शुभेच्छा। आणि आता वेळ झालेली आहे इथे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचे सुंदर असे गीत ऐकण्याची। आज आपल्या स्नेहवार्ता शो मध्ये आपण ऐकणार आहोत नगरकर वाढदिवस आहे, पूजा ओस्तवाल यांच्या वाढदिवस

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्या नगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये खरं तर अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. यामध्ये रक्षाबंधन निमित्त राखी मेकिंग हा किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवण्यात आला आहे. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा सुंदर सण. याच नात्याचा गोडवा विद्यार्थ्यांना अनुभवता यावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पांतर्गत बाल संवाद केंद्र, ऊर्जा बालभवन आणि मलाला बालभवन येथे 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6:30 या वेळेमध्ये राखी मेकिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये बाल संवाद केंद्र येथे 73 विद्यार्थी तर ऊर्जा बालभवन मध्ये 30 आणि मलाला बालभवन मध्ये 25 विद्यार्थी, अशा प्रकारे एकूण 128 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा उपक्रम बाल संवाद केंद्रात प्रीती ठिक्कर हा उपक्रम बाल संवाद केंद्र येथे प्रीती ठिक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्याचबरोबर मलाला बालभवन येथे अफरीन शेख, त्याचबरोबर ऊर्जा बालभवन मध्ये स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध रंगाचे मणी, ऊन, सजावटीचे साहित्य आणि उपलब्ध साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून रंगसंगती, आकार आणि सजावटीच्या माध्यमातून सुंदर राख्या तयार केल्या. मलाला बालभवन मध्ये अर्शिन मॅडम यांनी ऊन पासून राखी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले, तर रुबीना मॅडम आणि शिफा मॅडम यांनी विविध रंगांच्या मण्यांचा वापर करून आकर्षक राखी तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. ऊर्जा बालभवन मध्ये भोसले सर यांनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी काही साहित्य स्वतः आणले होते, तसेच मागील वर्षी उपलब्ध असलेल्या साहित्यांचा पुनर्वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सूक्ष्म हस्तकौशल्य, एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली. उपलब्ध साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. तर मंडळी, एकूणच हा उपक्रम केवळ राखी बनवण्यापुरता मर्यादित न राहता सणातून संस्कार आणि कृतीतून शिक्षण देणारा ठरला. स्वतःच्या हाताने तयार केलेली राखी पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. स्नेहालयाच्या बाल केंद्रित, कृती आधारित आणि आनंददायी शिक्षणाच्या वाटचालीतील हा एक उपक्रम निश्चित एक सुंदर आणि संस्मरणीय अनुभव आहे. तर नगरकर बालभवन या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केले जाते. तर नगरकर यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानवसेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आपल्या खास स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे. आज वाढदिवस आहे, नेहल प्रशांत गडाख यांचा वाढदिवस आहे. नेहल ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. नेहल ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया तर रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशा वेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. स्नेहालय संस्थेतील हितचिंतकांचा आज वाढदिवस आहे, रेणुका कुलकर्णी यांचा. रेणुकाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. रेणुकाताई, वाढदिवस म्हटलं म्हणजे तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि ते आपल्या सर्वजणांच्या मनाला स्पर्श करून जाणार आहे. ते गाणं म्हणजे आईचं गाणं आहे, ते आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आज जरी तू या जगात नसलीस तरी तुझं अस्तित्व मला प्रत्येकात दिसतं. तू स्वतःसाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त जगलीस. तू मला घडवलंस, स्वतःच्या पायावर उभं केलंस आणि मला एकटीला सोडून निघून गेलीस. आई तुला माहिती आहे ना ग, आजही मला तुझ्या विना करमत नाही.
1: नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये बहिणाबाई चौधरी जन्मदिन, क्रांतिकारक राजगुरू जयंती, त्याचबरोबर संगीतकार कल्याणजी स्मृतिदिन आणि विचित्र संगीत दिवस हे आपण ऐकणार आहोत. आणि आपल्या सोबत असणार आहेत अर्जे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत कायरी मराठी प्रादेशिक बातमीपत्र आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम, फॅशन टिप्स आणि अहिलानगरमधील भव्य रक्तदान शिबिरातील सहभागी व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर आपण संध्याकाळी 6 वाजता ऐकणार आहोत गुरु प्रवचन. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत अर्जे आदी. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट मधील प्रयोगशाळेतील शिक्षिका वर्षा कासार यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 8 वाजता श्यामची आई हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. ऐकूया भाग 34वा. अभिवाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत स्वर संजीवनी हा कार्यक्रम. संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी मालिका सादर करते आहेत सुहास जोशी. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, नुकतंच शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि यावेळी आपण तेथील जे सहभागी नगरकर आहेत त्यांच्याशी संवाद साधला। रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये, कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, कालच आपल्या अहिल्यानगरमध्ये म्हणजे शनिवारी आपल्या अहिल्यानगरमध्ये भव्य दिव्य असा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे आणि जो खूप महत्वाचा आहे। ब्लड डोनेशन करणं हे खूप महत्वाचं आहे, आपण सगळे ऐकत असतो, पण असाच कॅम्प गेल्या अनेक वर्षापासून आपल्या अहिल्यानगरमध्ये केला जातो। जो काका ट्रस्ट, आय लव्ह नगर आणि ॲमरा यांच्या आयोजनाखाली होत असतो आणि याही वर्षी झालेला आहे। हे त्याचं 5वं वर्ष आहे आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत। आपल्यासोबत आहेत पडोळे मॅडम। नमस्कार मॅडम।
2: नमस्कार
1: मॅडम। खरं म्हणजे हे तुम्ही दुसरं वर्ष आहे या कॅम्प सोबत आहात, तर मागच्या वर्षी कसा प्रतिसाद होता, यावर्षी कसा आहे?
2: मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त आहे प्रतिसाद।
1: आणि तुम्ही सकाळपासून इथे पाहता आहात, तर खरं म्हणजे पुरुषांची पण तेवढीच गर्दी दिसतीये, महिलांची पण तेवढीच गर्दी दिसतीये, तर तुलनेनं कोणी जास्त सहभागी होत आहे असं वाटतंय?
2: तुलनेने पुरुष जास्त आहेत महिलांपेक्षा।
1: म्हणजे बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतोय, अजून तर खूप वेळ जायचा आहे। तर आज नगरकरांना काय सांगाल?
2: नगरकरांना हेच सांगेल की आम्ही आलोय, तुम्ही पण या।
1: श्रोते हो, नुकतंच म्हणजे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि त्यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद या कॅम्पला दिला आणि या कॅम्पमधील जे सहकारी नगरकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर देखील आपण अशाच प्रतिक्रिया ऐकणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते। स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली, 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे। माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे। स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा, संपर्क क्रमांक 90110264181।

0: श्रोतहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे नुकतंच शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे. आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि यावेळी आपण तेथील जे सहभागी नगरकर आहेत त्यांच्याशी संवाद साधला.
1: आज अहिल्यानगरमध्ये ब्लड डोनेटचा कॅम्प ठेवला होता आणि त्या कॅम्पमध्ये शिवरक्षक करिअर अकॅडमीने एकदम मोठा सहभाग होता. त्यामध्ये मुली 100 आणि मुलं 400 प्लस होते. यांनी सहभाग घेऊन आज भारत देशाला एक दाखवून द्यायचा आहे, कारण की शिवरक्षक अकॅडमीमध्ये माजी सैनिक संस्थापक माडिक सर आणि योद्धा राजे पवार, मी स्वतः, आम्ही दोघं सैनिकांमधून रिटायर आलो. ज्या ज्या वेळेस देशाला गरज पडेल त्या त्यावेळेस सैनिक हे पुढेच असतात. आणि आज अकॅडमीने दाखवून दिलं की आज ब्लड डोनेट किती गरजेचं आहे, कारण की एआयच्या जमान्यामध्ये आज टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. किती जरी टेक्नॉलॉजी वाढली तर रक्त तयार करू शकत नाही. महिला असतीना, आज डिलिव्हरी पेशंट असतील, ऍक्सिडेंट पेशंट असतील, कित्येक महिला किंवा ऍक्सिडेंट पेशंट हे रक्त नसल्यामुळं दगावले जातात, वारले जातात एका परिवारामधून. आज हे रक्त ज्या मुलांनी दिलंय, मुलींनी दिलंय, ते रक्त आज दुसऱ्याच्या अंगामध्ये जाऊन ते रक्त जिवंत राहणार आहे. आणि असेच भारत मातेसाठी जे जे काय गरज पडली, ज्या ज्या वेळेस संकट येईल देशावर, त्यावेळेस शिवरक्षक अकॅडमी आणि शिवरक्षक अकॅडमी मधील विद्यार्थी नक्की देशासाठी काम करतील. तर इथं मला बोलवलं, आम्हाला सर्वांना बोलवलं, आम्ही रक्त ब्लड डोनेट केलं. इथून पुढे कधीही असं जर काही देशासाठी करायचं असेल तर नक्कीच आमची शिवरक्षक अकॅडमी पुढे असणार आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. भारत माता की, भारत माता की, नारी शक्ती का, नारी शक्तीचा.
0: श्रोतेहो, नुकतंच म्हणजे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला होता. आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद या कॅम्पला दिला. आणि या कॅम्पमधील जे सहकारी नगरकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर देखील आपण अशाच प्रतिक्रिया ऐकणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी संजय आगरकर। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।
1: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि म्हणजे नुकतंच शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगर मध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि यावेळी आपण तेथील जे सहभागी नगरकर आहेत त्यांच्याशी संवाद साधला।
2: नमस्कार, मी सौ वैशाली राजहंस। आम्ही मोबाईल रिटेल असोसिएशन, काका ट्रस्ट आणि आय लव नगर यांच्या सौजन्याने मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे। आम्ही हा कॅम्प गेल्या 5 वर्षापासून आयोजित करतो आहे, पण यावर्षी आम्ही महिलांचा वेगळा कॅम्प लावलेला आहे। त्याला महिलांची आणि मुलींची खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। गेल्या वर्षी आमचा 5,000 आकडा कम्प्लीट झाला होता, यावर्षी आम्ही 7,000 टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तो होईल अशी आमची अपेक्षा आहे। याला बरेच चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। याचा उद्देश असा आहे की आम्ही नगर मध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ब्लड डोनेट, जवळजवळ 10 ब्लड बँक आहेत ज्याला आम्ही हे ब्लड देतो आणि ब्लडची किंमत काय ही ज्याला कुणाला वेळेवर ब्लड मिळत नाही हे त्या व्यक्तीला जाऊन विचारा। त्यामुळे या ह्या ब्लड डोनेशनमुळे बऱ्याच लोकांचे प्राण वाचतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात। त्यामुळे आम्ही हे अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशन वाल्यांनी उपक्रम आयोजित केलेला आहे। आवाहन आमचं एवढंच आहे, सगळं नगर जिल्ह्याला आवाहन आहे, नगरकरांना आवाहन आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने येथे येऊन ब्लड डोनेट करा।
1: श्रोते हो, नुकतंच म्हणजे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगर मध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद या कॅम्पला दिला आणि या कॅम्प मधील जे सहकारी नगरकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर देखील आपण अशाच प्रतिक्रिया ऐकणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: श्रोतहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे नुकतंच शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये मेगा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे. आणि यावेळी नगरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आणि यावेळी आपण तेथील जे सहभागी नगरकर आहेत त्यांच्याशी संवाद साधला.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपलं नाव?
2: माझं नाव ओंकार बाळासाहेब बागेश्वर. मी अजित प्रदेशमध्ये करतो. माझं मेगा ब्लड कॅम्प जे भरलं आहे अहिल्यानगर मुख्यमंत्री आयोजित केलं आहे. या ब्लड कॅम्पचा मूळ उद्देश असा आहे की जे अहिल्यानगरमध्ये हॉस्पिटलमध्ये जे ब्लड लागतं ते ब्लड त्यांना स्वतः स्वतः भेटावं. कोणत्याही रुग्णाचं त्याच्यामध्ये
1: आणि गेल्या 5 वर्षापासून हे ब्लड कॅम्प आपण ऑर्गनाइज करतो आहोत, तर कसा प्रतिसाद मिळतोय?
2: गेल्या 5 वर्ष झाले आपण हे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज करतोय. पहिल्या वर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प दुसऱ्या वर्षी आम्ही 1500 ब्लड कॅम्प केले. तिसऱ्या वर्षी 2500 पहिल्या दिवशी
1: आज नगरकरांना काय आवाहन कराल?
2: नगरकरांना असं आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने इकडे यावं आणि प्रत्येकाने 3 ते 4 महिने.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: श्रोतेहो नुकतंच म्हणजे शनिवारी 22 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये चांगलाच मेगा ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे. आणि नगरकरांनी खूप छान प्रतिसाद या कॅम्पला दिला. आणि याचबद्दल तेथील सहभागी नगरकरांनी आपल्याशी साधलेला संवाद आज आपण ऐकलेले आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांजरंग या शोमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 34. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृ गायनाचे महनमंगल स्तोत्र. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 34. वित्तहनीची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेती होती, वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वाढता आले असते, आणि शिवाय पोटापुरते शेतबात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी ते होते, परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती, आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले, आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवड्याचे कर्ज देऊन टाका, दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे, याने सर्व नाश होईल, माझं मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात, दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे, तुम्हाला पाजर फुटायला नको होतं. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्यानं राहवलं नाही म्हणून मी आलो, पोट तिडीक आहे म्हणून मी आलो, माझ्या आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो, माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू

0: त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूर्वाला घेत आहे. देऊन टाका, उद्या दर येणार नाही, मारवाडी वाढता येईल, नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालोय. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले, मोठमोठ्या धुंडी उरसफोड करून फोडल्या, कातळा सुरुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे वीर खंडी पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची, तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वाच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली, किती त्या शेताशी जिवाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे, सोने पिकेल तिथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनासी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीबातीत भर घालता येत नाही, तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला. जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो. आपली जमीन आपल्याच हाताने विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो आहे. वडील बोलले, भाऊ मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसतं. बोलाचीच कडीन बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसतं. जमीन म्हणे आई कशी विकायची. दुसऱ्याची विकत घेता येते का, लुबाडता येते का, त्यावेळेस नाही वाटत. जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात, व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला, तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा. जप्तीची दोंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊन तसा प्रसंग येऊ न देणे, आब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे, नानांनी विचारले. माझ्या आब्रूचे मी पाहून घेईल. माझी आब्रू म्हणजे तुमची नाही ना, भाऊ म्हणाले. माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझी जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील आमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या आब्रूत माझी आब्रू आहे, माझ्या मुलीची आब्रू ती माझीच. जरा विचार करा, आपलाच हे काम मूर्खासारखा धरणे चांगले नाही, नाना म्हणाले. मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा, भाऊ म्हणाले. म्हणेनच म्हटल्याशिवाय राहणार की काय. मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार, सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या आब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना, हेच का सरदार. ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला, ना खायला, हेच का सरदार. दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार. नाही नीट घरदार, नाही काही, हेच का सरदारी. आम्ही म्हणे सरदार. केवढी आईट होती, 30 वर्ष संसार केला, का धन लावलीत, पैची अक्कल नाही मिळवलीत, साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले, डोळे उघडा थोडे सरदार, भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार। बरे बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले तेही नाही, हा काय चावटपणा चालवला आहे, या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे, मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत आहे तो घरातून आई तेथे आली। ती बोलणी घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती, परंतु आता तिची शांती भंगली। ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात, तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका, सारे जण खडे मारतात, परंतु तुम्ही मारू नयेत नाना, तुमच्या मुलीचीच पुण्य आहे कमी, म्हणून या भरल्या घराला अवकाळ आली, वाईट दिवस आले, तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते, त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा, आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रून दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने, मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे, त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचे ते होईल, परंतु मन दुखू नका, होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावलेली राहतात। नाना, फुटलेले मोती सांधता येत नाही, मने वाईट झाली की जोडता येत नाही, त्यांचे मन दुखू नका, माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका, स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसे असले तरी ते माझे पती आहेत, आमचे काय व्हायचे असेल काही ते होऊ, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे, मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाले सारे कळत आहे, बुद्धी देणारा तोच आहे। नाना, उगास शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका, मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या, दोन गोड शब्द बोलावयास या, तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको, शिव्या नको, नाना बोलते याची क्षमा करा। सरदार घराणे, नाना नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता, तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात, या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल, झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल। नाना रागू नका, मी तुमच्या पाया पडते, आमचे जसे व्हायचे असेल तसे व्हाव, परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू, माझे एवढंच मागणं आहे, असे म्हणेन म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरायस गेली। बयो उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो, आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझ्या म्हाताऱ्याचं काय अडलं आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका, तुम्ही येत जा, मी जशी तुमची मुलगी तशी त्यांची पत्नी, मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे, मला तुम्ही हवेत व हेही हवेत। नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले, तुम्ही सोडून जाणार का? नाना तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हाला भेटायस येत जा, बयोकडे येत जा, तुमच्या याल ना? आईचा गळा दाटून आला, नाही मी आता येणार नाही, जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणून नाना निघून गेले। नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचे, जाऊ दे, तुम्ही आता पडा, कपाळाला तेळ चोळू का, म्हणजे शांत वाटेल, आई वडिलांना म्हणाली। या कपाळकरांट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आज जा, मला एकटाच पडू दे, वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते रून तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्र दिवस रून रडवीत होते. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 34वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, मी सुमित संतोष वर्मा. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ये जो चिलमन है.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग यमन. ऐकूयात स्वर संजीवनी.

नमस्कार श्रोते हो, आजकालच्या जीवनात काळजा आणि ताणतणाव वाढत चालले आहेत. आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उत्तम आचार विचार, आहार, व्यायाम आणि जरूर असेल तर औषधोपचार यांची गरज तर आहेच, पण आरोग्य चांगले टिकवण्यासाठी एक अमूल्य ठेवा आपल्याकडे आहे, तो म्हणजे संगीत. संगीत ऐकले, गायले, वाजवले किंवा नुसते गुणगुणले तरी मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. मात्र त्यासाठी नेमाने आणि एकाग्रचित्ताने संगीतमय झाले पाहिजे. याच विचाराने तुमच्यासाठी स्वरसंजीवनी हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. या स्वरसंजीवनी कार्यक्रमात आपले स्वागत. कृपया शांत वातावरणात कानाला हेडफोन लावून एकाग्रचित्ताने हा कार्यक्रम ऐकावा ही विनंती. नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग यमन. यमन राग ऐकल्याने उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर किंवा बी पी किंवा हायपर टेन्शन यापासून मुक्त व्हायला नक्कीच मदत होईल. सुरुवातीला आलाप गाईन आणि नंतर शिवपंचाक्षर स्तोत्र गाईन.

0: नमस्कार श्रोते हो, हा होता आजचा आपला स्वरसंजीवनी कार्यक्रम। पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळेला। तुम्हाला जर काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया मला ईमेल पाठवा। ईमेल ॲड्रेस आहे emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com। धन्यवाद।
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होतात संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। आज तुम्ही ऐकल्यात राग यमन, गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी। रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज रॅक ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.